ते सूचे कौ जाने सोए, जेवड आप जाने आप आप। नानक नदरी करमी दात, बहुता कर्म लिखिया ना जाए, वड्डा दाता तिल ना तुमाए, केते मंगह जोध अपार, केत्या गणत नहीं विचार, केते खत टुटह बेकार, केते लै लै मुकर पाहे

सीतो सीता महिमा माहे, ताके रूप न कथने जाहे, ना ओहे मरे ना ठगे जाहे, जिन कै राम वसै मन माहे, तिथे भगत वसै के लोह, करे आनंद सच्चा मन सोए, सच

सर्व सुख पावे, आवर काहू पै बौड़ ना जावे, सदा आनंद आनंदी साहेब, गुण निधान नित नित जापिए, बलिहारी ते संत प्यारे, जिस प्रसाद प्रमनवासी रहाओ, जाका दान मिखूटे नाही, भली भांत सब सह समाही, जाकी बख्स न मेटे कोई, मन वासाई गे सचा सोई, सगल समगरी